आओ बाबा भले असांखे छा गानो भलो हुयो बाबा भलो हुयो मज़ो आयो ॿुधोसीं ऐसन कहते है माना इतबार अथव न असांजे अला करे हमेशा रहे हा एतिरो टाइम थियो आहे तव्हां गॾु आयो प्रोग्राम ॿुधो पिया एतिरी त ख़बर पइजी वेंदी आहे इंसान जी त अॻिलो इंसान कहिड़ी क़िस्म जो आहे कहिड़ी तबियत जो मालिक आहे

साईं वाह भलो गानो ॿुधो सी उन खां अलावा ॿियो हिकिड़ो भलो गानो आहे जेको बिल्कुलु असां एंजॉय कंदासीं तव्हांजा मैसेजेस आहिनि बिल्कुलु तव्हां सां कचहरी हलनि पियूं प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे जंहिंमें तव्हां सां गॾु मौजूदु हूंदा आहियो ऐं उन खां अलावा